0: तुमको लास तुमको वावी
1: तीम ने रसोमनी इसा तापकलू ते मंदीकेल ते तापका ते मंदीकेल तापका ते मंदीकेल ने वाले फितुन अपन जकानो रन चमाई ता फाउला ने मिचा वचले चिरका पोका रन सारे नाम ले उल इसा ना लाव सो ओजोम कॉम्प्लेक्स सो फिला आरंभ ये फमिसा चाहुता कमिन चो याद का पोका वो ते सामे फाउला ने ताल ले फितुन अपन जकानो बिशो वे अमान ले तेले स्टार्स पति मानम ले वे चिरामान तो कोन्या पिन पिच येसन तार ने यम नुलाना amin'ny amahana an'le olana aradele stage fa ijiro kapoaka zao ny vahaolana tokony mandinika mihitsy ny malagasy manoloana zay zava-misy amin'izao fa tsy anaiky atao fitaovana eto sero amin'ny tadiavana tombontsosy hoe deradera hoe manao manasoa vahoaka zay fanomezana toy ny jiro to fa tokony tonga saina la malagasy manoloana zay zava-misy zay satria zany ve ny hitandry zareo amahana ny olona ny jirama amin'izao hoe
0: Shout out to Mkula, shout out to Mkuvavi.